मोलकरण स्वयंवर झाले तिचे ते लक्ष्मण रेखा तूच माझी राणी कांचन गंगा छोटा जवान और इसके अलावा संगीत नाटकों को भी उन्होंने